जग माए सुमाणी त्यो जुग पसरी साची सोए नाम ता जन प्रगट होए एक साचे साबद रहे लिवलाए से जन साचे साचे पाए साच त्यायन

प्रसाद तुझे सुजनता कछु नाहे, पहरावा देखे ऊब जाहे, गर्भवती का नाही ठाओ, तेरी गर्दन ऊपर लवे काओ, तू काए गर्भ बावली जय।

हस्तो जाए सो रोवत आवे, रोवत जाए सो हसै, बस्तो होए होए सो उजर, उजर होए सो बसै, जल ते थल कर थल ते कुआ, कूब ते मेर करावे, धरती ते आकाश चढ़ावे, चढ़े आकाश गिरावे, पेखारी ते राज करावे, राजा ते पेखारी, खल मूर्ख ते पंडित करबो, पंडित ते मुगधारी, नारी ते जो पुरख करावे, पुरखन ते जो नारी, कहो कबीर साधु को प्रीतम, तेस मूर्त बलिहारी।